0: कुलास तुम कुफा भी
1: निवान से चाम जोना फुमारे अच मुलाना सोंसान तीने नंबरी स्थान अफ़ती मिनिस्टर से अचुनीस मुचारकार से तुम्हाने मिलापन तनान से नाम फारेर वे राजम प्रिस्तान रो मगती चुमाजो न्यूनारे तीने निश्चिसरा रा इन्हें नहीं जाने निवान से रफ़ामियास फुल दिमाग चुरवारी म्यूट नंदाला ने ना इज़ियान म्याचुनिया Rione mamela fa dia manarana ny hanina hoanina zao tsy tsony tsotsy fotona ny fameza tsy ntsombo zao azonao io fa zavatra tiana ambary reo zany chauffeur sy receveur taolo zay reo misy fady amanjanaka ny tsirairay avoko dia ny zavatra mba ty takinay zany de hoe mba jerevana mombanay hoe aiza ho aiza le fanampinanay efa tapitra efa deuxième confinement zao a fa nefa zay mbola tsy naharay an'le izy de mba tokony jerevana akaiky zany mombanay hoe aizahoaiza zay mamelomady manjanaka ny anay a ny hoanina androany tiatavina androany ny hoanina rapitso tiatavina androrapitso

0: क्लास तुम कवा भी
1: रिफा म्यांस नुल्ला नुना ती म्यांस अंतिक्यां सया आर मनां प्यास यां र तेरे कड़े ते तंबोप शिक्या ती मनुना न फितुंड्रान आर जन मनुना फितुंड्रान सान्या ती म्यांस फट म्यांस से जकूर फा म्यांस आम फा पंसुना आर म्यांस न्यापंदिया न फितुंड्रान मतेत क्या मायनों ने बात क्यान फरानिस नांगना आर निस नताक अंतिफा Ranis voluane, colonel Michaela, Faruan Malakas Miaramenga, Arsa Tikanum Tenenzan. Tisavakinandan Zan, Tisavakanis Lutian Zania, Fasan Mazava, Zan Tom Tataran Tifirenti, Kademanoats of Skeritaret, Simaistateranan, Fanvana, Sinfanavoisen Tom Tifirenti, Tsmur Zan, Sharp Zan. Kanefitsika sy tokony amboadidy amin'izavatra tokony ho tanterahantsika ary tsika dia manampy ary rehefa manampy a dia tena manampy marina niteraka vokatsoa ho an'ny vahoaka ohatran'izao hitantsika izao
0: sotra tomboko lahy sotra tomboko vavy.